श्री स्वामी नारायण भगवान नीचे अक्षर पुरुषोत्तम महाराज नीचे गुणातीतानंद स्वामी महाराज नीचे भगत जी महाराज नीचे शास्त्री जी महाराज नीचे योगी जी महाराज नीचे